आवे, पकर केस जम उठारियो तद ही कर जावे, लोभ बिखिया बिखे लागे, हिरवित चित दुखाही, खिन पंगुना के।

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

गुरमुख आखै गुरमुख बूझै गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय तंत्र।

तेरा नाम है आधारा रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू बहंद तू विशिया।